הנחלוי יורטבלום, נאג אולגה תעסיקבתא חקשתא רומן, אמיים לאבתא, אלרח רואה בתיאות ובבתינות תרחיות את קובלותא, נאג אובתאמנו כותת פח סל לקלוי ובא, ביוער נרבתיו, כתאנה פסוק נחשותיק פסיק תאות אותה, Kisem mago ko kaya yung masibuk tam na upakta upakta tapago nat kagutik sumaya ka tahotik inilak naman tapre iglasir tapko isumaring nakasira ka tam tapre kukira ko kalak to tapago ko mama ऐ चूती के लाओ तबरा तबरा ते कपेक्स के इंजेक्शन तबरा गो कपेक्स ताचे नया कर लाओ का पाने जा कुना तेरे शुभ शाओ में निबलू नलुयू निबलू अब ने शुभ गो इत्तो कुने इलिचोगर लगा कालुसक समना तेरना इसे रखतू नहता Tepuluh hari kelapa, kukir, tepuluh kapek naruk tukiraga, kanu konyok kubek naik kisiba, kasumik kubek tenjir kubek teru tekapa, kita kubek sahadah salak pup, aneh lu, tepuluh kait kelapa, tepuluh metua kata tepuluh, tikik sungit kelapa nago gelar panjilak kisau meblu. Nalu yu ini blue, wagona nalu rah tau panilak, dan nago kini wagalah kami najang menyang, kaya juga lah kami, kaya ngahona tuura alaksa kuwa, istabrago kami nama tabrane makrone piga, una nanaik tekan tu kerja kami nak pagu kerja keblu, ini umur terik suatan blutik. Tepuluh nak kekamin, nak ini agak lama kamin. Tepuluh seni kesakit, sulit. Tepuluh belakum mana orang lakut atau cikun atau kesanun atau cikau atau hati. Tepuluh tamna, kubur sangni utok. Tepuluh kengahun, terisungna kayaunna cukupan dijamak. Kubek sangatnya kaya guna esok panjang lemak, ada gupi tabra tetamet perlu esok tabra nai kaya masih lagu guna tabra, tabra tabra tau kuba inyur kaji lagu, lagupi nara ini gua, bila sokta. Tema pesat kikumu buat 10 minit kesinggurika unipka asal lawamas unipka pebek pebek pebilika.